0: खाँटी पतन चित्रपट संगीत सेवा अर्डी बर्मन इद्दास नमस्य हत्तायतम मे चित्रपट तिरगत उनी मे संध्या मा मन मत कराय यमिक मा बैंद ओब देसट अदयन्नाक में देनी ओब दुरिंग सिटिने ऐ मावित नोयने ऐ ओबे देतोलिंग किसिदू हैंगुमक पीट नोवान्ने ऐ ओब सिनासेमिंग विस थोल गानु थैवुल सिते संगवा सिटुनु याई मत सिते मा कता करन सैम विटम ओब मा वलक्वान्ने ऐ ओबे नेतंग बैल्म मा मिलसिंग पेलिन्ने ऐ ओबे विनीत बाव ओबे लज्जाशीली बाव ओबे पोरोंदुव मगे देतोल नवतालाय मा सित उबवित अदिन्ने मागे दाव्य मा पेलेन्नाक्मेन ओबे ओब सितुवमक लेस निहांडेय एनमुत ओबे बैल्म ओबे देतोल वी हदवते पानिविडे मा हट पावसाय मे संध्याव मा मनमत कराय
1: Sauber und Sehnsucht. Der Sänger spürt eine starke Anziehung zu einer Frau, die schüchtern, zurückhaltend und geheimnisvoll bleibt. Ihre Blicke sagen mehr als Worte. Und trotz der Distanz sieht ihn jeder ihrer Gesten immer wieder zu ihr hin. Ein romantischer Mix aus Gefühl, Stille und unerfüllter Nähe. Wir hören jetzt das Lied von Kati Patang. Der Film lief 1971, Lied geschrieben von Anand Bakshi und Singer ist Kishore Kumar und Musik dirigiert R.D. Burman.

0: चित्रपट र संगीत छापे वा शङ्कर चाहेकी छन्। दस नमस्य फनसमय सेप्टेम्बर मे चित्रपट तिरगत हुन राज कपूर तमय मे चित्रपट अध्यक्ष गरी बेन एवगेमा राज कपूर समग नर्गिस मे चित्रपट रङ पानु एकम फेसबुक एक किन क्रियल तिनो कोहमुद मे विस्तार मङ्कियाने आई मे सिङ्गल गीतोल विस्तार नोकियाने केल औ सिङ्गल गीतोल गायक होया गर्ने गत इतामत अमारु दयक गायक हो गीत लिय संगीतवत करपु कट्टिय गन किसिम तोरतुर खोया गन्नो किने क अर इबंगिम पिहाटु गन्नो ओगे वेडक ए निसा इतामत म कनगाडु नमुत अनित राटवाल लोले गीत वलट सैम विस्तारयक्म अन्तर्जालय मगिन सोया गन्न पुलुवा ओबे सुंदरत्वे मा मात्मत कराय मगे आदरय उमतु वी अत एनमुत अपि वारदक नोकरमु मे रात्रिय मा वासंग कराय मे वही अंदुर मा सित बैंदगाने मे रात्रिय मुलु लोम आदरे नम मधुवित थोलगा अत मे मातुर सितु अपगे सित मुला कराय अत अपि दें हमुआने कुनाटुवक में खेलेंबी में ए कुनाटुवक मेद मुहुदु रैली वेरलेही थादिं हैपेन्नाक वेनिया लोवा अपो नवताय ओब दुरिं सिटिन्न माहट लन्न वन्न एनमुत अप दुरस वियुतु बव मम मगे हदवतट वटहा देन्ने केसेद चित्रपटे आराधना श्रमिला ठाकुर समग राजेश खन्ना मे चित्रपटे रंगपान प्रधान चरित संगीत सपे हुआ एस डी बर्मन इदास नमस्य हैटना में गायनी करने किशोर कुमार पद रचने आनंद बाक्षिगेन वी आर ब्रिंगिंग इन एन एस्टर्न क्लासिक द इंडिस म्यूजिक गेसिस्ट aus dem Jahr 1969 aus dem Film Aradhana gesungen von der legendären Stimme Kishore Kumar Roop Tera Mastana. Dieses Lied fängt die Magie einer berauschenden Nacht ein. Leidenschaft, Romantik und eine unwiderstehliche Anziehung zwischen zwei Menschen. Die Komposition von S.D. Burman und die Texte von Anand Bakshi machen diesen Song eine zeitlosen Meisterwerk, das bis heute Millionen berührt. Lehnen Sie sich zurück und genießen Sie einen unvergesslichen Moment der Musikgeschichte. Roop Tera Mastana.
1: Rajesh Khanna, die Schauspielerin und die Schauspieler, hat diesen Film gespielt. Jetzt hören wir dieses Lied.